0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुणी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफ़ एम 90.4 केएलई कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थना. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुणा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

मिटून हात वेणुधोनी 90.4 FM KLE गणसुवर्ती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे शनिवार 12 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. मन शांत असेल तर कठीण परिस्थितीतही योग्य मार्ग सापडतो. आजच्या पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीचा प्रभाव आहे. तिथी आणि नक्षत्राच्या वेळांमध्ये शहरानुसार थोडाफार फरक असू शकतो. म्हणूनच धार्मिक विधी किंवा व्रतासाठी स्थानिक पंचांगाचा आधार घ्यावा. आजचा दिवस आपल्याला एक सुंदर संदेश देतो. नवीन सुरुवात करण्यासाठी मनात श्रद्धा, विचारांमध्ये सकारात्मकता आणि कृतीत सातत्य असणं आवश्यक आहे. आजचे दिनविशेष ऐकू आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. सीपी राधाकृष्णन यांना भारताचे 15वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून शपथ घेतली. दिवस होता आजचा. साल होतं 2025. नमो भारत रेल्वे दिल्ली मेरठ मार्गावरील नमो भारत रेल्वे ही 160 किलोमीटर ताशी वेगाने धावणारी भारतातील सर्वात वेगवान प्रवासी ट्रेन बनले. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप ओरियन नक्षत्रात असलेल्या ओरियन नेब्युलाचे पहिले फोटो प्रकाशित केले. दिवस होता आजचा. मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले तेही आजच. डॉक्टर जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तोही आजच्याच दिवशी. मामोरू मोहरी अमेरिकन स्पेसशिप मध्ये उड्डाण करणारे पहिले जपानी नागरिक बनले तोही दिवस होता आजचा. तिराह मोहीम सारागडची लढाई झाली आणि ब्रिटिश सेवेत असलेल्या 21 शीख सैनिकांवर हल्ला करताना 10,000 पश्तून आदिवासींपैकी अनेकांचे निधन झाले. दिवस होता आजचा. मराठा साम्राज्यातील आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले. दिवस होता आजचा. आता आजचे जन्मदिवस. फिरोज गांधी भारतीय स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार आणि राजकारणी, स्वतंत्र भारतातील लोकसभा सदस्य इंदिरा गांधी यांचे पती यांचा जन्म आजचा. विभूतीभूषण बंदोपाध्याय भारतीय बंगाली साहित्यिक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने संवाद साधा. वृषभ रास. आज संयम ठेवणे आवश्यक आहे. जुन्या कामांना गती मिळेल. आरोग्यासाठी नियमित चालणे आणि संतुलित आहार महत्वाचा ठरेल. अनावश्यक खर्च टाळा. मिथुन रास. आज संवाद कौशल्याचा चांगला उपयोग होईल. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून मदत मिळू शकते. नवीन कल्पना सुचतील. मात्र एकाच वेळी अनेक कामे घेण्याऐवजी प्राधान्यक्रम ठेवा. कर्क रास. कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सिंह रास. आज नेतृत्व गुणांचा उपयोग करण्याची संधी मिळू शकते. कामात कौतुक होईल. परंतु अहंकार टाळा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. कन्या रास. आज नियोजनबद्ध काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि महत्वाच्या संदेशाची काळजीपूर्वक तपासणी करा. ह्या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. गणधोनी 90.4 FM KLE गणसून भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 रेषा ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज संबंधांमध्ये समतोल राखणे महत्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवा. आर्थिक बाबतीत बचतीकडे लक्ष द्या. वृश्चिक रास, आज मनातील चिंता कमी करण्याचा प्रयत्न करा. गुप्त गोष्टी किंवा वैयक्तिक माहिती कुणाशीही सहज शेअर करू नका. ध्यान आणि प्रार्थनेमुळे मनाला शांतता मिळेल. धनुरास, नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. प्रवास किंवा शिक्षणाशी संबंधित काम पुढे सरकतील. मोठ्या अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतींवर भर द्या. मकर रास, आज मेहनतीचे महत्व जाणवेल. कामात विलंब झाला तरी निराश होऊ नका. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती.

कुंभरास नवीन विचार आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. मित्रपरिवारातून चांगली माहिती मिळेल, मात्र कोणत्याही निर्णयापूर्वी सर्व बाजू तपासा. शेवटची मीन रास, आज आध्यात्मिक आणि सर्जनशील कार्यात मन रमू शकते. कुटुंबातील व्यक्तींच्या भावनांचा आदर करा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र बनून 90.4 FM KLE कणस.

0: You were listening to Kelly Ayurveda Health Guide on Kelly's Venudvani 90.4 FM. Keep listening to Venudvani 90.4 FM, KLE Kanasu.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
2: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
2: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषधं, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोअर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत। हा असा टप्पा आहे जिथे गुंतागुंतीचे कॅन्सर उपचार आणि प्रगत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एकत्र येतात। पूर्वीच्या काळी जर एखाद्या रुग्णाच्या हाताला किंवा पायाच्या हाडांचा कॅन्सर किंवा मग ऊतींचा कॅन्सर जर झालेला असेल तर त्यांच्या समोर एक अत्यंत दुःखद आणि अंतिम पर्याय असायचा आणि तो म्हणजे अम्प्युटेशन, म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो हात किंवा पाय कापून टाकणं। पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता खूप सुंदर प्रगती झाली आहे आणि आपल्या देशातील अग्रगण्य कॅन्सर इन्स्टिट्यूट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट OPD याच्या अधिकृत शुभारंभाचे औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत। ही OPD जरी नवीन असली तरी हे युनिट सांभाळणारे हात मात्र अत्यंत अनुभवी आहेत आणि या टीमकडे मेगा प्रोस्थेसिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराच्या सर्व प्रमुख तांध्यांवर अत्यंत गुंतागुंतीची लिम्ब सॉल्वेज सर्जरी, अवयव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा तब्बल 10 वर्षांचा यशस्वी आणि ऐतिहासिक रेकॉर्ड आहे। तर या युनिटचं नेतृत्व करणारे दूरदर्शी डॉक्टर सारंग शेटे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। डॉक्टर सारंग शेटे हे वरिष्ठ ऑन्कोसर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटल येथे आहेत। सर, वेणुगुरच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार मॅडम। नमस्कार।
0: आज आपण एका नवीन विषयावरती बोलतोय, अर्थात आमच्यासाठी तो नवीन आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप जुनी व्यक्ती आहात। तर आजचा जो विषय आहे म्हणजे अवयव वाचवणं, म्हणजे आपल्याला कॅन्सरमध्ये जे दुखापत होते किंवा हातपाय आपल्याला काढावा लागतो तर ती सर्जरी तुम्ही नुकतीच सक्सेसफुली केलेली आहात, तर त्याच्याबद्दल काय सांगा।
1: मुळात विषय कसा आहे की आजपण जर 3-4 दशक जर आधी गेलो 1970-80 साली तर त्यावेळी काय व्हायचं, ज्यावेळी ट्यूमर वगैरे खास करून जॉईंटचा, तर जॉईंटचा ट्यूमर वगैरे डिटेक्ट झाला की जी सगळ्यात मेन सर्जरी अशी असायची की तो ट्यूमर काढून टाकणे हा सगळ्यात महत्वाचा पहिला विषय असा, म्हणजे तो जॉईंट जो इन्वॉल्व आहे। जॉईंट इन्वॉल्व म्हणजे कसं, समजा गुडघा, तर सगळ्यात जास्त जे बोन जॉईंट ट्यूमर्स होतात ते गुडघ्याच्या आसपासच होतात, कारण की गुडघा हा सगळ्यात जास्त ग्रोईंग एरिया मानला जातो। आपण ज्यावेळी वय वाढतं त्यावेळी पण त्याच्यात हाईट वाढते वगैरे, नंतर बाकीचे जॉईंट पण असतात, अँकल असते, हिप असते, शोल्डर, एल्बो, रिस्ट वगैरे झालं। तर महत्वाचं काय, तर ज्यावेळी हे ट्यूमर डिटेक्ट झालं की सगळ्यात महत्वाचं टार्गेट आपलं असतं की हा ट्यूमर काढून टाकायचा, की जेणेकरून ट्यूमर हा वाढत वाढत जाऊन त्यानं जी शरीराला खायला सुरुवात केलेली आहे तर नुसताच अवयव खात नाही तर तो माणसाला पण खायला लागतो, त्याचं शरीर पण खायला लागतं, त्याचं जे काय हिमोग्लोबिन आहे, जे काय त्याचे रक्ताचे आतलं किंवा जी काय सेफ्टी मेकॅनिझम आहे, डिफेन्स मेकॅनिझम आहे, सगळंच कमकुवत व्हायला लागतं। त्यामुळं प्रत्येक कॅन्सर सर्जनचं किंवा ट्यूमर सर्जनचं पहिलं टार्गेट असतं की गेटिंग रेड ऑफ दिस ट्यूमर, काहीही करून हे ट्यूमर आपण शरीरातून काढून टाकणे किंवा ह्याला ट्यूमरला म्हणजे हतबल करून टाकली, टू मेक इट इनइफेक्टिव्ह। तर काढून टाकणे झाला सर्जरीचा भाग आणि इनइफेक्टिव्ह करणं गोळ्या औषधाद्वारे, म्हणजे किमोथेरापी किंवा रेडिओथेरापी अशा प्रकारे। तर पूर्वीच्या काळी जसं वगैरे 70s-80s काय व्हायचं, ट्यूमर काढला की काढणं एक प्रकार झाला, पण त्यानंतर त्या माणसाचं परत तो चालणार कसं, समजा गुडघ्याचा ट्यूमर आहे, गुडघा काढला नंतर चालणार कसं, तर त्या काळी एवढं आपलं हे सायन्स जे आहे किंवा रिप्लेसमेंटचं जे सायन आहे, आर्थोप्लास्टीचं जे सायन्स आहे ते एवढं डेव्हलप नव्हतं, किंवा जरी डेव्हलप्ड असलं, फॉर एक्झाम्पल मायो क्लिनिक वगैरे असे जे क्लिनिक आहेत, जे जगप्रसिद्ध सेंटर आहे त्याची, तिथं काय असायचं, कस्टम मेड प्रोसेसिस एक सिस्टीम असायची, मग बऱ्याच वेळा काय करायचं, ही ऑर्डर द्यायची, मग त्याचा ते गुडघा वगैरे तयार होऊन यायचा। ह्याचे स्पेशल गुडघे आहेत, नॉर्मल जे आपण रुटीनली जे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट किंवा जे काही जॉईंट रिप्लेसमेंटसाठी जे काय अवयव वापरतो ते आता रुटीनली अवेलेबल असतात। आता जरी उद्याच्याला कोण नी रिप्लेसमेंटसाठी आलं तर ते काय लगेच 1 तासात सर्जरी होते, ते काय लगेच अवेलेबल असतं, किंवा आता 2 तासात सुद्धा त्या माणसाचे ऑपरेशन करतात। पण जॉईंट ट्यूमर सर्जरी असं शक्य नाही, आणि त्या काळी पण हे शक्य नव्हतं, त्या काळी तर फारच किचकट होतं, कारण की हे सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं। हे जे अवयव, हे जे इम्प्लांट्स आहेत आणि मेटलर्जी किंवा त्याचे जे अवयव बनवण्याचं जे शास्त्र पण आहे ते पण तेवढं सुधारित नव्हतं। मग काय करायचं, पण अमेरिकन लोक आहेत किंवा जे काही बरेच जॅपनीज लोक आहेत त्यांच्याकडे कसं असायचं, त्यांच्याकडे ह्या फॅक्टऱ्या होत्या, तंत्रज्ञान होतं, पण ते सुद्धा ह्याला वेटिंग पिरियड 4 वीक्सचा द्यायचे। मग 4 आठवड्यापर्यंत काय करायचं, पेशंट थांबायचा, मग त्यावेळी काय व्हायचं, ह्याच्यासाठी त्या दरम्यान काय करायचं, तर किमोथेरापी द्यायची, काहीही करून म्हणजे ट्यूमर आणि पुढे वाढत जाऊ नये तो वेळ कसा वाचवायचा। तर त्या दृष्टिकोनातनं पण साइड बाय साइड किमोथेरपीचं हे पण शास्त्र वाढत गेलं आणि गरज मदर इज द नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स जसं आपण म्हणतो इंग्रजी त्या पद्धतीनं ह्याचं जे ट्युमर रिप्लेसमेंटचे जे काय इम्प्लांट्स वगैरे त्याचं पण सायन्स वाढत गेलं. तर आत्ता आपण ह्या स्टेजला आहे की हे सगळं एक सायन्स एका लेवलला आलेलं आहे आणि खास करून आपल्या एरियात आम्ही ही पहिली सर्जरी 2016-17 केलती.
0: अच्छा.
1: हा पहिली सर्जरी आणि त्या लेडीज त्यावेळी वय होतं नी जॉईंट ट्युमरसाठी ऑस्टिओसारकोमा त्यावेळी वय साधारणतः त्यांचं 71-72 होतं. आता 8-9 वर्ष झालीत यांची वॉक्स ट्युमर फ्री. त्यांची पहिली लिम्ब सालवेज सर्जरी ह्या एरियात आपण केलेली आहे सक्सेसफुली. तर असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे अम्प्युटेशन वाचून पाय वाचवणे लिम्ब प्रिझर्वेशन काही करून पाय अम्प्युटेशन जर झालं एखाद्याचं आज नख काढायचं झालं तरी बायका 4 वेळा विचार करतात. तर आज एखाद्याचा माणसाचं जर ट्युमर झालं हाच एक मोठा झटका असतो. त्यात जर डॉक्टर जर सांगायला लागला त्यांना आता चला तुमचा पाय कापूया तुमचा हाताला आलाय हात कापू एल्बो कापू शोल्डर कापू. जस्ट दिस फ्रायडे आपण एक 78 वर्षाच्या डॉक्टर्स आहेत साहेब त्यांचं सुद्धा आपण शोल्डरचं रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट विथ ट्युमर प्रोस्थिसिस विथ अ ड्युअल मोबिलिटी टाईप ऑफ इम्प्लांट इज ऑल्सो व्हेरी युनिक आणि ह्या एरियासाठी ते ऑलमोस्ट फर्स्ट ऑलमोस्ट काय पहिलंच आहे ऑलमोस्ट कर्नाटकात पहिलं आहे ते सुद्धा आपण यशस्वी केलेलं आहे. ह्या आठवड्यात पेशंट डिस्चार्ज होईल हात वगैरे चालवायला तर अशा प्रकारची कॉम्प्लेक्स सर्जरीज आपण ऑलमोस्ट आता 9-10 वर्ष झालं हिथं आपण करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वीरित्या करतोय आणि विदाउट अ सिंगल अम्प्युटेशन. ते पण अगदी आम्हाला त्याचं सांगायला अभिमान वाटतो.
0: बरोबर. म्हणजे एवढी सक्सेसफुल सर्जरी तुम्ही केलीत आणि ती व्यक्ती आता आनंदाने जीवन जगतीय. मला वाटतंय 80 वर्षाची व्यक्ती आहे.
1: 78 आणि आता लेडी म्हणजे ज्यावेळी एक त्यांचं 70-71 वय असं तर आता जवळजवळ 9-10 वर्ष ते आहेत आणि अजूनही चालतात.
0: अच्छा. मग सर शरीरातील हाडांचा एवढा मोठा भाग काढून त्याऐवजी दुसरा भाग बसवणं हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखंच नक्कीच वाटतं आपल्याला. आणि यामागील तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मेगा प्रोस्थोसिस बद्दल बोलतात तर आमच्या सर्वसामान्य श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगू शकता की नक्की काय आहे.
1: मेगा म्हणजे मोठं. तसं मेगा मॉल आहे मेगा थिएटर आहे तसं मेगा म्हणजे एक मोठ्या प्रमाणात आणि मोठं जसं साईज मोठा असतो. तर थोडक्यात काय तर आपण जर नी रिप्लेसमेंट केला समजा तर साधारणतः एक ओव्हरऑल त्याची लांबी रुंदी ती 3-5 सेंटीमीटर असते ओव्हरऑल. ह्या बाजूनं 3 त्या बाजूनं त्याच्यापेक्षा जास्त नसते. त्याच्यानंतरही त्याचं रिव्हिजन जरी केलं आपण नीचे काय 20 वर्षानं वगैरे खराब होतात किंवा 10-15 जे काय असेल किंवा कुणाचं काय प्रॉब्लेम होतं ते सुद्धा जास्तीत जास्त 10-15 सेंटीमीटर. ही तर ट्युमरच 20-25 सेंटीमीटर असू शकतो. मग ज्यावेळी आपण ट्युमर काढतो त्या जॉईंटचा तर असं नसतं की फक्त ट्युमर बॉर्डरनं काढायचा तर ट्युमरच्या आजूबाजूला जी काय रिॲक्टिव्ह एरिया आहे बॉर्डर एरिया आहे तो एरिया पण इन्व्हॉल्व्ह करायला लागतो आणि बियॉन्ड दॅट रिॲक्टिव्ह झोन नॉर्मल टिश्यू सुद्धा काढायला लागतो. मग असं सगळं म्हणजे 25 सेंटीमीटर झालं तर ओव्हरऑल रिजेक्शन ज्याला आम्ही म्हणतो कदाचित ते 40 सेंटीमीटरचं पण जात आहे. मग ओव्हरऑल जे इम्प्लांट साईज आहेत ते 60-50 अशा सेंटीमीटर पर्यंत पण गेलेले आहेत पण ॲव्हरेज जे काय 20-40 सेंटीमीटर पर्यंतचे म्हणजे तो 10 पट मोठं झालं तुम्हाला लेंथ तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारचं जे प्रोस्थिसिस आहेत त्याला आपण मेगा प्रोसेसिस म्हणतो. ते जे लिम्ब सालवेज सर्जरीत यूज होतात मग हे वेगळे असतात. ह्याचं सायन्स वेगळं आहे ह्याचं मेकॅनिझम वेगळं आहेत ह्याची स्टॅबिलिटी टेक्निक वेगळे आहेत ह्याच्या आतमध्ये लागल्यानं सगळं जे आर्टिक्युलेशन आहे मधलं ते पण थोडं वेगळं राहते. ह्यात पण बरेच प्रकार आहेत म्हणजे स्टॅबिलिटी हिसाब आणि कन्स्टंट प्रमाणे हिंज बेसिस अँट्री फॉरवर्ड असं सगळे त्यात डिटेल्स आहेत बरेच. पण थोडक्यात सांगायचं झालं मेगा प्रोसेसिस म्हणजे मोठा ट्युमर काढल्यानंतर ती जागा भरून कशी काढायची की जेणेकरून त्याचा पाय वाच त्याच्या पायाची किंवा हाताची आपल्याला लांबी समान रित्या किंवा तेवढीच्या तेवढी ठेवता येईल आणि ते सर्जरी झाल्यानंतर त्याला फुल वेट चालता आलं पाहिजे. पेशंट फुल वेट म्हणजे पुन्हाच्या पुन्हा पूर्ण वजन देऊन त्या इम्प्लांटनं ते सस्टेन केलं पाहिजे. वजन ते इम्प्लांट सक्सेसफुल झाला पाहिजे ते पूर्ण वजन देऊन चालता आलं पाहिजे आणि नुसतंच चालता नाही तर त्या गुडघ्यात त्याला मुवमेंट आली पाहिजे. तो स्टॅबिलिटी अँड मोबिलिटी असं त्याचं ते गणित आहे आणि इट शुड ऑल्सो म्हणजे समटाईम त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की लॉन्जिव्हिटी. आता जर लॉन्जिव्हिटी म्हणलं तर तो आता जर 71 वर्षाची बाई आज 80 वर्षाची झाली आहे आणि तिचा तो प्रोस्थेसिस चाललेला आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो अजूनही कार्यरत आहे. म्हणजे नॉर्मल रुटीन नी रिप्लेसमेंट पेक्षा 10 पट मोठी सर्जरी नऊ दहा तास आणि पेशंट नऊ दहा वर्ष अजून चालतोय. व्हेरी गुड. आपल्याला म्हणजे काय डेफिनेशन ऑफ सक्सेस, व्हॉट एल्स वी कुड डिफाईन?
0: होय ना, नक्कीच. म्हणजे एवढी मोठी सर्जरी आणि एवढा वेळ तुम्ही घेतलात आणि ती सक्सेस झाली, तो खूप मोठा आनंद आपल्यासाठी आहे किंवा तुमच्या टीमसाठी आहे. सर, मग याच्यामध्ये मांडीचं संपूर्ण हाड हे कृत्रिमरित्या बनवून बदललं जाऊ शकतं हे खरंच म्हणजे ऐकूनच आम्हाला थक्क व्हायला होतं. तर नेमकं काय आहे ह्याच्या पाठीमागचं शास्त्र?
1: ह्याच्या मागं काय, पहिल्यांदा पूर्ण वर्कअप फार महत्वाचं आहे ह्याच्यासाठी. म्हणजे पेशंट एलिजिबिलिटी म्हणजे पहिल्यांदा काय की तीन गोष्टी आहेत. मेडिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. एखाद्या पेशंटला ज्यावेळी आपण ट्युमर म्हणून डायग्नोसिस करतो त्याचं सर्जरीसाठी ज्यावेळी तो एलिजिबल होतो त्यासाठी त्याचं मेडिकल फिटनेस म्हणजे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी नऊ दहा तासाच्या ऑपरेशनसाठी किंवा चार तासाच्या किंवा अर्धा एक तासाचं जरी असलं तेवढ्यासाठी तो

0: आधी इकडे तिकडे कुठं तर काय तर तिसरंच करून बायोप्सी करून आले असतील तर वी कांट अप्लाय दिस स्टॅटिस्टिक्स. असं आहे, जर पहिल्यांदा आला, पहिल्यांदा डिटेक्ट झाला, मेडिकली फिट असेल, आधी कुठं तर बायोप्सी झाली नसेल आणि आमच्याकडं फर्स्ट टाइम आला असेल तर त्याला डेफिनेटली आणि त्याला सायंटिफिक डाटा आहे असं मी जे म्हणायला लागलो की दुसरीकडे न करता इथं पहिल्यांदा आलेला असेल तर, कारण की मोठ्या सेंटरला येऊन तिथं आल्यानंतर त्यांनी कॅन्सर डिटेक्ट होऊन त्या हिशोबानं प्लॅन होणं. आणि थर्ड गोष्ट म्हणजे काय की ट्युमर स्प्रेड एक झालेलं नसायला पाहिजे, त्याला आम्ही मेटास्टॅसिस म्हणतो. तर अशा जर तीन गोष्टी जर जुळून आल्या तर नक्कीच लिम्ब साल्वेज सर्जरी सक्सेसफुल आहे. पेशंटचं फिटनेस, पेशंटला बाकीच्या कोमॉर्बिडिटीज नसल्या पाहिजेत किंवा असल्या तरी त्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. पुन्हा त्याचं जे आर्टरीज वगैरे इन्वॉल्व्ह आहेत, जे फीडिंग आर्टरीज, इफ दे आर नॉट कम्प्लिटली नॉट सॉल्वेजेबल, म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्या वाचवूच शकत नाही, कारण की ब्लड सप्लाय जो ट्युमरला आणि जो पायाला करतो ते दोन्ही आर्टरी एकच असतात. कधी कधी सगळंच इन्वॉल्व्ह होतं, ते आपण काही करू शकत नाही. आणि थर्ड आहे की त्यांचं मेटास्टॅसिस जर झालं असेल, म्हणजे खूपच लेट पेशंट आला, की आपण त्याच्यात काय करू शकतो. चौथं गोष्ट म्हणलं तर ऑलरेडी आता ते पण आपण सक्सेसफुल केले आहे, जे ऑलरेडी दुसरीकडे ऑपरेशन करून आलेले आहेत त्यांचा परत रिकरन्स यायला लागला आहे, परत ट्युमर वाढायला लागलाय काय तर करून काहीतरी, खास करून चुकीच्या बायोप्सी ते आपलं दुर्दैवाने या भागात खूप जास्त व्हायला लागले. दक्षिण महाराष्ट्र, गोवा पार अगदी हैदराबाद पर्यंत, नॉर्थ कर्नाटका आणि ह्या सगळं हुबळीपर्यंत बरेच लोक ट्युमर दिसल्या बायोप्सी करून घेतात. मी जॉईंट ट्युमरचं बोलायला लागलोय, ज्याच्यात माझं स्पेसिफिक, ज्याच्यात मला नॉलेज आहे किंवा ज्याच्यात मी काम करतोय, ह्याच्या ज्या चुकीच्या बायोप्सी केल्यानंतर लिम्ब साल्वेज पॉसिबल होत नाही. आणि जरी केला आपण तरी त्याच्यात रिकरन्सचे चान्सेस खूप असतात. हे फार महत्वाचा विषय आहे.
1: बरोबर. मग सर, एवढी मोठी शस्त्रक्रिया केल्यानंतर रिकव्हरी कशी होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आता नवीन सुपर स्पेशालिटी ओपीडी सुरू झालेली आहे, तिथं कसा कॉन्टॅक्ट करावा किंवा कुणी अप्रोच करावा?
0: नाही, तिथं ज्यांना पण जॉईंटचे ट्युमर आहे त्यांनी इथं आपल्या केएलईच्या नवीन अद्ययावत कॅन्सर सेंटरला आलं पाहिजे. आणि तिथं आल्यानंतर तिथं पीआरओ आहेत, तिथं डेस्क आहेत, ते त्यांना डायरेक्शन देतात. काम जसं आपला विषय सुरू आहे की काम आमचं 9-10 वर्ष सुरू आहे. या हॉस्पिटल, हे जे नवीन कॅन्सर हॉस्पिटल बनायच्या आधी, जुनो कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आपल्या मोठ्या हायवेला जे होतं पुणे बेंगलोर हायवेला, त्याच्या आधीच जसं आपला विषय 2016-17 सालापासूनच मी आणि आमचे कॅन्सर हॉस्पिटलला 3 सर्जन आहेत जे आपल्या टीममध्ये आपण मिळून काम करतोय. तर त्यावेळची पहिली सर्जरी आम्ही डॉक्टर संतोष मठपती आणि मी केली होती, त्याला 9-10 वर्ष झाली. आणि एल्बोची रिप्लेसमेंट ती पण ह्या भागात पहिली होती, त्याला पण 4 वर्ष झाले. तो ट्युमर पहिला होता, म्हणजे पेरिफेरल न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर, इज व्हेरी अग्रेसिव्ह कन्सिडर्ड ट्युमर. एल्बो रिप्लेसमेंट मी आणि जे कॅन्सरचे आताचे आमचे एचओडी आहेत कुमार विंचुरकर सर, त्यांच्याबरोबर पण मी केली. त्यावेळी ती सक्सेसफुल झाली होती, एकदम यंग जेंटलमन, ऑलमोस्ट 18-20 वर्षाचा मुलगा. त्याची आपण टोटल एल्बो रिप्लेसमेंट विदाउट एनी न्यूरोलॉजिकल डेफिसिट असं आपण ती पण चांगली सक्सेसफुल केली. ती त्यावेळीची ऍक्च्युली पहिली टोटल एल्बो रिप्लेसमेंट फॉर अ ट्युमर इन दिस एरिया. सिमिलरली तुम्ही फक्त जॉईंट, म्हणजे तुम्ही मोजत राहा, वी हॅव डन एव्हरीथिंग. म्हणजे आता रिसेंटली शोल्डरची 3री झाली, त्यातली रिकरंट शोल्डरसाठी ही पहिली सर्जरी आहे. म्हणजे कुणी तर बाहेर कोणतर ट्युमर त्यांचा ऑपरेट करायचा प्रयत्न केला मागच्या वर्षी, परत तो पूर्ण हे 70 इयरच्या आजोबांचं सांगायला लागलो. आता या मागच्या आठवड्यात जी आम्ही केली ती पण 8-9 तास आली. पुन्हा एक हिपची आपण कॉन्ड्रोसार्कोमा एरियातला पहिला टोटल हिप आम्ही केली होती, ती पण 3रे सर्जन आहे डॉक्टर महेश कल्लोळी म्हणून, ह्यांच्याबरोबर पण केलेली. तर तिन्ही पण ऑन्कोसर्जन इथं लकीली एकदम हाय लेवलचं एक्सपर्टीज आहे. तिघांचाही अनुभव मोर दॅन 1-2 डिकेड्स आहे. मी स्वतः 11 वर्ष झाले तर काम करतोय आधी, तुम्हाला माहिती. तर असं प्रत्येकाचं आमचं इथं एकदम टीम जुळून आलेली आहे. आणि ऑर्थो जॉईंट मध्ये प्रॉक्सिमल टिबिया रिप्लेसमेंट ते पण इथं आम्ही 5-6 केलेले आहेत, जे ऑलमोस्ट ह्या एरियात अजून एक पण झालेलं नाही. म्हणजे अँकल रिप्लेसमेंट विथ मेटाडायफायजल रिजेक्शन 3 वर्षापूर्वी आम्ही केलेलं आहे, ते पण रिव्हिजन साठी केलेलं आहे. आणि ते पण ह्या एरियातलं पहिलं आहे, टोटल अँकल रिप्लेसमेंट फॉर रिव्हिजन ट्युमर इन न्यूरोफायब्रोमॅटोसिस केस. त्या पण लेडी एकदम, आणि त्याच्यात तर आम्ही फ्लॅप केलता ऑलमोस्ट 20 सेंटीमीटरचा. त्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर दर्शन पण इन्वॉल्व्ह होती, तो पण 12 तासाची सर्जरी होती. आणि दुर्दैवानं त्या पण लेडीज कुठं तर बाहेर काय तर तिसरंच करून आलत्या आणि त्यांचा पण पाय वाचला. 3-3 वर्ष त्या चालतायत. असं बरेच केसेस आहेत. नीचं तर झालंच, एल्बो पण झालं, शोल्डर झालं, हिप्स तर वारंवार होत आहे. असं जटिल आणि जेणेकरून कसं आहे, सगळ्यात महत्वाचा विषय काय की

0: पेशंटना ॲम्प्युटेशनमध्ये जाण्यापासून आपण ह्याचं नावच आहे लिम साल्वेज सर्जरी युनिट असं ह्याचं नाव पाहिजे होतं, पण ऑर्थोपेडिक ऑन्कॉलॉजी मोठा सब्जेक्ट आहे म्हणून तसं आम्ही या ओपीडीला नाव दिलेलं आहे. तर पेशंट ॲम्प्युटेशनपासून वाचायला लागले. आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे सगळ्यात गुड न्यूज मला शेअर करायला फार आनंद वाटतोय, आपण मेन जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल जे आहे जे मोठं केली आहे नेहरू नगरला, इथं आपल्याला आता बोन बँकचं लायसन्स मिळालेलं आहे. आणि बोन बँक आल्यापासून आपल्याला ह्याला वेगळं डायमेन्शन मिळणार आहे. बऱ्याच पेशंटला आपण जे काय फॉर एक्झाम्पल जे ब्रेन डेड आहेत किंवा ज्यांनी काही कारणानं वगैरे आपण बोन बँकेत बोन घेऊ शकतो, तर ही बोन बँक मध्ये आपण बोन सेव्ह करतो आणि ही बोन ट्युमर पेशंटला वापरण्यात येते. तर ही पण एक आपल्याला आता ऍडव्हान्टेज मिळायला लागले. अक्षरशः ह्या जून मध्येच आमचे ह्याचे जे कर्नल दयानंद आमचे जे डायरेक्टर आहेत तर त्यांनी पण हे आता ह्याच्याबद्दल डिक्लेअर केलेलं आहे. आणि रिसेंटली आमचे जे सीईओ देसाई आहेत केएलई कॅन्सरचे त्यांनी पण आपल्याला, कारण की आपल्याकडे जी आता एक केस झालेली आहे म्हणजे रिसेंट ॲडव्हान्सेस काय काय चाललेले आहेत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपल्या ह्याच्याबद्दल सांगू इच्छितो की आपण एक बोन 16 ते 18 वर्षाच्या मुलीचा इविंग सारकोमा थाय बोनचा मोठाच्या मोठा 25-30 सेंटीमीटरचा ट्युमर काढून ECRTनं म्हणजे एक्स्ट्रा कार्पोरल रेडिओथेरपी वापरून हा बोन परत इम्प्लांट केला. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या तुम्ही, मांडीचं बोन आहे त्याच्यात ट्युमर सुरू झाला आहे आणि तो काढला एखाद्या मुलीचा 25-25 सेंटीमीटर तो काढल्यानंतर परत रिइम्प्लांट केला, पण तो आधी भाजून काढला ECRT म्हणजे रेडिओथेरपी एक सेपरेट युनिट आहे तिथं कम्प्लिटली तो बोन इरेडिएट करून त्याच्यातले कम्प्लीट ट्युमर सेल्स ट्युमर किल त्याचं एक हे असते ते करून परत आम्ही रिइम्प्लांट केला. त्याला त्याला आम्ही दुसरं ऑर्थोपेडिक्स ह्यानं दुसरं इम्प्लांटेशनचे फिक्सेशन डिव्हायसेस वापरून फिक्स केला. ती मुलगी आता चालते 7.5-8 महिने झाले. ही आम्ही डॉक्टर कुमार विंचरकूर यांच्याबरोबर जे तिथले कॅन्सरचे एचओडे त्यांच्याबरोबर ही सक्सेसफुल केलेली पहिली ही या भागातली सर्जरी आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट खूप प्रकारच्या सर्जऱ्या पहिल्या केल्यात आणि पहिल्या ह्या भागातल्या आहे आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत. दॅट इज व्हेरी एनकरेजिंग.
1: बरोबर सर. मग या हाडांच्या कॅन्सरचा प्रत्येक रुग्ण या लिम सॉल्वेज शस्त्रक्रियेसाठी पात्र असतो का, आणि असेल तर कसा?
0: प्रत्येक रुग्ण म्हणजे मी जसा आताच उल्लेख केला मॅडम की 90% तर आहेतच पात्र. आणि म्हणजे कसं आहे, जर फक्त त्यांचे आम्ही काय करतो, आम्ही त्यांचं येऊन एक्सरे वर्कअप आहे, त्यांचं MRI वर्कअप आहे, त्यांचं CT आहे, CT एनजीओ वर्कअप पण आहे, कोणाचं MRI कॉन्ट्रास्ट पण असू शकतं, हे एक वर्कअप आहे. त्यांना 3-4 स्पेशालिटी त्या पेशंटला बघायला लागतं. ऑर्थो ऑन्कोसर्जनचा भाग मी बघतो, त्यानंतर ऑन्कोसर्जरीचे जसे तिन्ही सर्जनचा उल्लेख केला ह्यापैकी एक जण बघतो, त्यानंतर ह्याच्यानंतर आपण ॲनेस्थेटिस्ट आहे त्यांचं वर्कअप होतं, पण ऑन्को रेडिओलॉजिस्ट आहेत ते बघतात. जर समजा आपल्याला तो बोन जसं आत्ता ह्या मुलीचा उल्लेख केला तर त्यासाठी रेडिओथेरपिस्ट आहेत, त्यांच्याकडबरोबर आम्हाला डिस्कस करायला लागतं की वेदर ह्या बोनला आम्ही ट्युमर किल अचीव्ह करू शकतो का. जर समजा आम्हाला ECRT करायची असेल, समजा जर ECRTचा नसेल, समजा सिम्पल एक्सिजन ज्याला म्हणतो की लिम साल्वेज आला पेशंट आणि एक्सिजन जर करायचं मेडिकली फिट असेल, त्याला जर आर्टरीज जर साल्वेजेबल असतील ते एक झालं, कधी कधी आर्टरी इन्वॉल्व्ह झाल्या तर आम्ही ते सुद्धा त्याला ग्राफ्ट घेऊन ते सुद्धा वाचू शकतो. परत जर रिव्हिजन मध्ये आला असेल तर मग त्याला आम्ही प्लास्टिक सर्जन पण इन्वॉल्व्ह, इथं मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच, मग त्याला आम्ही प्लास्टिकचं पण एखादं लागलं तर थोडक्यात काय ऑपरेशन जटिल होण्यामागं आणि 3-4 इन्वॉल्वमेंट होण्यामागं कारण हे आहे की एक सर्जन एकटा हे करू शकतो. दिस इज अ फुल टीम वर्क.
1: बरोबर.
0: ऑपरेशन सिंदूर एक आदमी नाही लढ सकत, इसको आर्मी नेव्ही एअरफोर्स ऊपरचे सॅटेलाइट्स इसके साथ इंटेलिजन्स अशातला प्रकार आहे. हे सगळेजण मिळून आणि ह्याच्या व्यतिरिक्त वी नीड टू हॅव गुड ऑन्को पॅथॉलॉजिस्ट, ते सुद्धा आहेत आपल्याकडे. आमच्या इथे बरेच डॉक्टर आदर्श सानिकोप आहेत, आय एम थँकफुल, टीम इज व्हेरी गुड पॅथॉलॉजी. त्यांनी पण ऑर्थो ऑन्कोचं इथं फेलोशिप करून आले आणि त्यांनी पॅथॉलॉजीची आणि त्यांच्याकडे पण आपण पॅथॉलॉजिस्टचं पण डायग्नोसिस मतलब बाकीची पण पॅथॉलॉजी त्यांचे HOD कांगणे साहेब वगैरे सगळे आहे. असं सगळ्यांचं तिथं आम्हाला ह्या 9-10 वर्षात खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. बऱ्याच वेळा ब्लड लॉस खूप होतो, ब्लड बँक आहे आपल्याकडे, म्हणजे आता सगळंच आहे इथं वन रूफ खाली. वी आर एबल टू हॅव ऑलमोस्ट एव्हरीथिंग विच इज नॉट अवेलेबल इन अदर सेंटर्स. हे आपलं एक फार मोठं इथं ऍडव्हान्टेज आहे.
1: सर मग ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हरी किती दिवसात होते आणि म्हणजे त्याच्यानंतर काय आपण काही स्पेशली काळजी घ्यावी लागते का आणि साईड इफेक्ट्स काय आहेत?
0: सर्जरी झाल्यानंतर कसं आहे तर युजली आमचं टार्गेट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला चालवायचं टार्गेट असतं. सर्जरी मात्र मोठ्या असतात. युजली 30-40% लोक यंगच आहेत ह्यात. खास करून न्यू ट्युमर असेल तर 60-70% लोक सुद्धा यंगच लोकांना होतो हा. तर त्यांना बीइंग यंग त्यांची स्ट्रेंथ चांगली असते, त्यांचं म्हणजे बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम आणि इम्युनिटी पण चांगली असते. ट्युमर काढल्या त्यांच्या शरीरावरती वजन निघून जात, पण काय झालं असते सर्जरी मोठी झालेली असते. जर त्यांचे ब्लड पॅरामीटर्स त्यांचं बाकीचं सर्जिकल दुसरं काय छोटं मोठं कॉम्प्लिकेशन नसेल झालं तर पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना वॉकरवरती उभा करतो. पण बाय सेकंड थर्ड डे पेशंट वॉकरवरती उभा राहून फुल वेट चालायला लागतो आणि तेच आमचं टार्गेट असतं. अर्ली मोबिलायझेशन असं आमचं त्याचं टार्गेट असते आणि युजली 10-15 दिवसात टाके वगैरे निघतात. कधी कधी 3 आठवडे पण लागतात. ह्या लोकांमध्ये मोठी सर्जरी असल्यामुळे कधी कधी डिलेड वुंड हिलिंगचा पण चान्स असतो. कधी कधी 3 आठवडे वगैरे राहत. पण जर पेशंट पहिल्यांदा आला, R0 मार्जिन ज्याला म्हणतो आम्ही, ट्युमर फ्री मार्जिन जर झालं आमचं परफेक्ट आमच्या प्लॅनिंग प्रमाणे जर झालं तर ट्युमर कम्प्लीट R0 मार्जिन जर आम्ही काढला असेल आणि त्याचं पद्धतशीर प्रमाणे योग्यरित्या जे काय प्लॅन केलेलं मेगा प्रोसेसिस जर दिला असेल तर जसं त्या लेडीचं मी उदाहरण दिलेलं आहे रेडिओ शो असल्यामुळे किंवा बऱ्याच कायद्याचे असल्यामुळे आम्ही त्यांचं नाव बिव काय सांगू शकत नाही किंवा त्यांना आणू पण शकत नाही. तर 71 पासून 80% ट्युमर फ्री असं लाईफ जगून इंडिपेंडेंटली चालू शकतात. त्याप्रमाणे बाकीचे पण आहेत आमच्याकडे जे पेशंट ऑलरेडी म्हणजे 3 महिन्यात रिकव्हरी खूप चांगली होते. मोस्टली 3 आठवड्यात त्यांना आंघोळ वगैरे करायला लागतात, सगळं इंडिपेंडेंट व्हायला लागतात. पण मसल स्ट्रेंथ वगैरे यायला 3 महिने लागतात. मात्र दुर्दैवानं काय काय पेशंट असतात, 31% पेशंट असतात त्यांना परत ॲडिशनल किमो रेडिओथेरपी वगैरे लागते. तर म्हणजे एकाच 14 पेशंटला लागते असं तुम्ही लक्षात. सर्वात महत्वाचं काय, अर्ली डिटेक्शन. त्रास झाला, जॉईंट पेन असतील, रात्रीचे दर्द वगैरे असतील तर अर्ली डिटेक्शन. आणि कुठेही तिसरीकडे काहीतरी बायोप्सी करून घेण्यात अर्थ नाही. चांगल्या ठिकाणी स्पेशलाइज सेंटरला येऊन बायोप्सी करणं फार गरजेचं आहे. कारण की आम्ही ऑलमोस्ट आमचे 40% ट्युमर रॉंग बायोप्सीचे आम्ही ऑपरेट, त्यामुळं आमचं ऑपरेशन म्हणजे जे काय आहे ते कॉम्प्लेक्सिटी खूप वाढले. म्हणजे निम्म्या पेशंटमध्ये तुम्ही बघा आम्हाला सर्जिकल टाईम आणि सगळं, कारण की जो बायोप्सी चुकीचा टेल तो स्कार पण आम्हाला सर्जरीत इन्क्लूड करायला लागतो. असं आहे म्हणजे तुम्हाला सर्जरी वेस्टमधनं करायची आणि स्कार जर ईस्टमधनं केला असेल तर मग तुम्हाला तो पश्चिमेतनं म्हणजे थोडक्यात काय मांडीच्या वरच्या बाजूला जर तुम्हाला बायोप्सी घ्यायची असेल त्या ट्युमरची आणि कुणीतर मागच्या बाजूने जर घेतली असेल तर तो अक्काच्या अक्का ट्रॅक आम्हाला काढायला लागतो. मग त्यासाठी मग पुन्हा मग प्लास्टिक असं ते खूप म्हणजे नुकसान होतं. तर हे ह्याच्या मागे एक छोटीशी चूक असली तरी त्या पेशंटला फार मागडी जाऊ शकते.
1: नक्कीच सर. सर तुमची टीम आता गेली 10 वर्ष हॉस्पिटलमध्ये अशा ह्या शस्त्रक्रिया करत आहे आणि ज्या सक्सेसफुल झालेल्या आहेत, पण आता तुम्ही एक वेगळं एक युनिट चालू केलेलं आहे, ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट ओपीडी, तर हे सुरू केलंय. तर हा विस्तार का करावा असा वाटला आणि लांबून येणारे जे पेशंट आहेत त्यांना याचा काय फायदा होणार आहे?
0: महत्वाचं म्हणजे काय की ज्यावेळी आमच्या निर्देशनास आलेलं आहे की ह्या भागात बऱ्याच लोकांचं म्हणजे जे बायोप्सी वगैरे जे आता जसं आपण उल्लेख केला चुकीच्या बायोप्सी व्हायला लागलेत, त्यांना कुठेही भरकटत फिरायला लागलेत आणि लांब जायला लागलेत, त्यांना टाटापर्यंत जायला लागते. टाटा इथं काय बघ 40-50 किलोमीटर तर नाहीये, टाटा इथून 600 किलोमीटर आहे मुंबई, तिथं जायला. खाली बेंगलोरला 3-4 मोठे हॉस्पिटल आहेत किंवा हैदराबादला आहेत. गोव्याला तर ऑलरेडी आपण बघायला लागलो की म्हणजे तिकडनं सुद्धा आमच्याकडे पेशंट येतात. दक्षिण महाराष्ट्राचं पण काय असं ऑर्थोपेडिक ऑन्को सेंटर नाही. तिथं 10 वर्ष झालं आपलं काम चालू आहे. कोल्हापूरकडे पण आहे थोड्याफार प्रमाणात, पण ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी असं जर बघितलं तर पेशंट आमच्याकडे जे काही यायला लागले, ज्यावेळी आम्ही बोलतो बरेच सारे नातेवाईक वगैरे, कारण की पेशंट हुशार असतात. पेशंट स्वतः डॉक्टरपेक्षाही कधी कधी जास्त माहिती काढून घेतात. ते स्वतः सांगतात आम्ही तिकडे गेलो, आमचा शेजारी आमचा पाहुणा इकडे तिकडे गेला, एवढ्या लांब जायला लागलं, एवढा त्रास झाला. बरेच लोक तिकडे जाऊन पण आलेले असतात सेकंड ओपिनियन, फक्त लांब आहे वगैरे वगैरे किंवा तिकडे खूप महाग आग पण आहे अशा गोष्टीमुळे. पण आता आता आपल्या कॅन्सर हॉस्पिटलला आता या 2-3 वर्षात एक नवीन सुरू झाल्यापासून मोठं नाव आणि एक त्याला वेगळा अवेअरनेस आल्यापासून इव्हन आपले कॅन्सर पेशंट जे ह्या भागातले आहेत त्याचा लाभ घ्यायला लागले. पण हे जे फील्ड आहे लिम्ब साल्वेज सर्जरी ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी हे वेगळं फील्ड आहे. ह्याचे जे पेशंट आहेत अजूनही कुठल्या ना ह्या ना त्या कारणानं इकडे तिकडे वी आर लुझिंग देम, त्यांची गळती व्हायला लागली, तर आम्हाला ती थांबवायची. हिथं आपल्याकडे सगळं अवेलेबल असताना दुसरीकडे इकडे तिकडे जायची गरज नाही, हा इथं सांगायचा एक महत्वाचा माझा मेसेज आहे.
1: नक्की.

0: सरांनी रुग्णांसाठी खरोखरच खूप मोठी आणि दिलासादायक सुविधा आहे. सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी नवीन ओपीडीची सविस्तर माहिती तुम्ही शेअर करू शकता का?
1: हो, काय नाही, इथं त्यांनी यायचंय फक्त कॅन्सर हॉस्पिटलला. सोमवार गुरुवारी ही ओपीडी आहे. कुठल्याही तिथं सर्जनला त्यांनी भेटले तरी चालतात, किंवा तिथं पीआरओ आहेत आणि तिथं त्यांनी फक्त येणं गरजेचं आहे. तर तिथं आल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन 9 to 4 त्यांनी तिथं आले सोमवारी वगैरे, खास करून सोमवारी, नंतर गुरुवारी सुद्धा किंवा इतर दिवसाही सुधी येऊ शकतात, असं काय नाही आहे. तिथं 7 दिवस आपलं चालू आहे, रविवार सोडून ओपीड्या चालू आहेत सगळ्या. महत्वाचं काय इथं, तर ह्या सर्जऱ्या आपल्या व्हायला लागल्यात आणि ह्याचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे ह्याची अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. खास करून कॅन्सर जॉईंट ट्युमर ग्रस्त रुग्णांबद्दल मी बोलायला लागलो आहे. संबंध ह्या 500-600 किलोमीटर एरियामधल्या लोकांसाठी माझं हे म्हणजे कडकडीचं आव्हान आहे. ह्याचा कम्प्लीट लाभ घ्या. अँड वी आर हॅव्हिंग अ मल्टी डायमेन्शनल एक्सपर्टीज ऑन दिस सब्जेक्ट. फार महत्वाचं आहे. आज जो उनको बाहर कंट्री में मिलेगा सगळं 1 रूप इथं आहे. हा महत्वाचा विषय आहे. कोरे साहेबांनी इथं हे बांधून दिलेलं आहे. इथं ही फार मोठी आपल्याला इथं सर्व्हिस उपलब्ध झाली आहे आणि इट इज अफोर्डेबल ऍज कम्पेअर टू अदर प्रायव्हेट बिग हॉस्पिटल. इथं हे खूप अफोर्डेबल आहे. इथले इथं जवळ आहे आणि हे काय आज नवीन नाही आहे. इथं वी हॅव बॅकबोन ऑफ लॉंग हिस्ट्री विथ एक्सपर्टीज अँड गुड एक्सपिरियन्स आणि बाकीचे स्पेशलाइज लोक तर आहेच आहेत. आमच्या
0: कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिसनरना काय मेसेज देऊ?
1: माझ्या मते मेसेज एवढंच आहे की कुठलंही काही झालं तर लगेच घाबरून जायचं नाहीये. कुठलाही जरी डिटेक्ट झाला तर एखाद्या पेशंटचं सगळ्यात महत्वाचं मानसिक तणाव येतो त्यांना, ज्यावेळी कळतं की मला जॉईंट ट्युमर आहे किंवा काय. आणि बरेच लोक, खास करून दुर्दैवाने मी बघितलं, 50% लोकांची तर आर्थिक परिस्थितीच नसते. उन्ही को ये हो जाता है, बड़े दुर्भाग्य की बात. तर मला ती जरा खूप वाईट वाटतं. पण काही झालं तरी लगेच घाबरून जायचं नाही आणि प्रत्येक ह्याला सोल्युशन आहे आणि आता पाय आपला वाचू शकतो. ही सगळ्यात महत्वाचं, ही एक प्रकारची गुड न्यूज आहे. सायन्सनं केलेली ॲडव्हान्समेंट आहे आणि आता प्रमाण खूप वाढलेलं आहे. कॅन्सरचं प्रमाण आता काही सगळंच वाढलेलं आहे. 100 वर्षापूर्वीची लोकसंख्या आता 150 एवढ्या पर्यंत जायला लागली. त्याचप्रमाणे सगळे आजार वगैरे वाढले. पण जरी डिटेक्ट झाला तर घाबरू नका. तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या, तसं काय नाही. तुम्ही ओपिनियन घ्या मल्टिपल. तुम्ही आता काय, जग ओपन आहे, सगळं आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे. सगळीकडनं माहिती घ्या, 3-4 डॉक्टरला भेटा. ज्यांचे ऑपरेशन झाले पेशंटला भेटा. तुम्ही बाहेर पण जाऊन या. पण हे सगळं झाल्यानंतर अजिबात न घाबरता हिंमत नाही खोणं आहे. आणि इट इज अवेलेबल नाव. सगळ्यांना ही सर्व्हिस अवेलेबल आहे, ह्याचा लाभ घेतला पाहिजे, एवढं मला म्हणायचं.
0: नक्कीच सर, थँक्यू सो मच सर, तुम्ही या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिलात. आणि तुमचं जे 10 वर्षाचं तुमच्या टीमचं जे वर्क आहे, जसं की रुग्णांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे मोलाचं कार्य तुम्ही केलेलं आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच.
1: थँक्यू मॅडम.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आपल्यासोबत होते डॉक्टर सारंग शेटे, जे केलीज डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटल येथे प्रमुख सल्लागार आणि वरिष्ठ ऑर्थोप्लास्टी व ऑर्थो ऑन्कोसर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट येथे आहेत. ज्यांची ओपीडी प्रत्येक बुधवारी असेल त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 95135 1966. Geekona Success Strategy.

परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% पर्यंत.

0: सूट 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महंतेश नगर बेळगावी येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.
1: बारसो.

परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स, अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येथे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

0: नमस्कार तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 एफ एम के एल ई कणसू आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत जेरेट्रिक्स बद्दल, म्हणजेच वृद्धत्व चिकित्सा काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. नुकतंच केली हॉस्पिटलमध्ये एक नवीन डिपार्टमेंट सुरू झालेला आहे, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंजली मेटकुटमठ, ज्या एचओडी एंड प्रोफेसर जिरॅट्रिक मेडिसिन केली जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे कन्सल्टंट जिरॅट्रिशियन आहेत, त्यांना आपण ऐकणार आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार सगळे केली वेणुधोनीचे सगळे श्रोताओला माझा नमस्कार.
0: आज आपण जिरॅट्रिक्स बद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी जिरॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय?
1: सो बरंच जणांना जिरॅट्रिक्स हे एक नवीन शब्द आहे आणि फार जणांना हे ह्याच्याबद्दल माहिती नाही. जिरॅट्रिक्स म्हणजे हे ज्येष्ठ वर्गाचं नागरिक, म्हणजे 60 वर्षी जे मेडिकल इश्यूज असते, आयदर इट इज रिगार्डिंग द डिटेक्शन, काय निदानसाठी असते, आणि बरंच अपार्ट फ्रॉम मेडिकल इवन द सोशल इश्यूज, फंक्शनल इश्यूज. सो हे 60 वर्षी जे इश्यूज असते, मेडिकल इश्यूज असते, ते सगळे आम्ही एस्पेक्ट जिरॅट्रिक मेडिसिनमध्ये पूर्ती करत आहे. आणि हे ॲक्च्युली मेडिसिनचाही एक ब्रांच आहे. जसं पिडॅट्रिक असते, लहान मुलांचं असते, तसंच जिरॅट्रिक्स 60 जे ज्येष्ठ नागरिकमध्ये जे मेडिकल इश्यूज असते कॉमन आहे आणि त्यांचे अर्ली डिटेक्शन, निदान कसं करायचे, हे सगळं आम्ही जिरॅट्रिक मेडिसिनमध्ये डील करत आहे.
0: अच्छा, मग ही जी आता शाखा आहे किंवा ही जी आता नवीन तुम्ही ब्रँच चालू केलाय, ती इतर ओपीडीपेक्षा किंवा इतर डिपार्टमेंटपेक्षा कशी वेगळी आहे?
1: सो जिरॅट्रिक्स म्हणजे हे मेडिसिनचाही एक भाग आहे. सो काय असते, काही काही रोग काही काही वर्गामध्ये कॉमन असते, लाईक 30 खाली काय काय डिझीजेस कॉमन, 30 to 60 पर्यंत काय काय डिझीज लाईक दिस वन मायोकार्डियल इन्फेक्शन, हृदय रोग, ते पण कॉमन असते. पण 60 वरती जे असते का लाईक ऑस्टिओपोरोसिस, मान दुखायचे, गुडघ्या दुखायची, हे बरंच 60 वरची मध्ये ले कॉमन असते. आणि सेकंड इश्यू काय असते 60 वर्गात, ते मल्टिपल प्रॉब्लेम्स असते, एकच प्रॉब्लेम नसणार त्यांना. सो दे विल बी हॅव्हिंग सेम टाइम शुगर पण असते, डायबिटीस पण असते, थायरॉइडचं प्रॉब्लेम पण असते आणि हार्ट गळ्याचं ऑस्टिओपोरोसिस पण असते. सो ॲट अ टाइम एक सिंगल पेशंटमध्ये, एक सिंगल जेस्टमध्ये 60 पेशंटमध्ये मल्टिपल प्रॉब्लेम असतं. सो त्यासाठी हे ब्रांच नवीन चालू केलेलं आहे टू डील विथ ऑल दिस कॉम्प्लिकेशन्स.
0: म्हणजे आजकालच्या काळामध्ये हे अतिशय गरजेचे आहे ब्रँच खरं तर किती महत्त्व आहे या ब्रँचचं, म्हणजे लोकांना कसा फायदा होईल याचा?
1: सो डेफिनेटली हे काफी प्रॉमिसिंग ब्रांच आहे, बिकॉज इट इज कम्प्लिटली इव्हॉल्ड अँड डेव्हलप्ड सायन्स. जिरॅट्रिक सायन्स आता फार डेव्हलप झालेलं आहे. आमच्या देशात पेक्षा दुसऱ्या देशात ते लास्ट 20 to 30 वर्षाचं त्यांचं सगळं रिसर्च आहे. सो आणि हे रिसर्च आम्ही आता उपयोग घेत आहे. इंडियामध्ये आता ॲक्च्युली स्टील अवेअरनेस इज रिक्वायर्ड ओनली आमच्या इंडियामध्ये. सो आणि हिची गरज काय की, सो बरंच 60 हे लोकांमध्ये फर्स्ट डिटेक्शन ऑफ अर्ली डिझीजेस हे फार महत्वाचं आहे. कॅन्सरसाठी डिटेक्शन आम्हाला टाइमली व्हायला पाहिजे, त्याचं निदान टाइमली व्हायला पाहिजे. सेकंड लसीकरण, वॅक्सिनेशनचा पण फार इम्पॉर्टन्स आहे हे जिरॅट्रिक पेशंट्समध्ये. सो त्यासाठी ह्याचा आता आजची दिस इज द नीड ऑफ टाइम अँड ॲक्च्युली इट इज अ फ्युचर ऑफ हेल्थ केअर ऑल्सो. आणि सेकंड ह्याचा महत्व म्हणजे आता पॉप्युलेशन, आम्ही स्टॅट्स बघू तर काय आहे, 10.5% अराउंड आमची इंडियामध्ये जे पॉप्युलेशन आहे ते जिरॅट्रिक पॉप्युलेशन आहे, ज्यांची वय 60 आहे. सो अराउंड 15 crore ऍट प्रेझेंट, 15 crore आमच्याकडे 60 जे हे रॅग आहे. सो हे साठी पण आम्हाला आता आमच्या इंडियामध्ये हे ब्रांचची काळजी खात्री घ्यायची फार इम्पॉर्टंट आहे.
0: म्हणजे आता सध्या खूपच गरज आहे या ब्रँचची. मध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे म्हणजे या वृद्ध लोकांची, तर या लोकांना सांभाळताना किंवा यांच्यासमोर काय असे चॅलेंजेस आहेत?
1: सो दे आर हॅव्हिंग मल्टिपल, हे लोकांना फारच चॅलेंजेस होते. फर्स्ट 60 वरती काय असते, फायनान्शियल इश्यूज तर असते असते, मेडिकल एस्पेक्ट्स पण फार तिला काळजी देते. ऑस्टिओपोरोसिस मला आणि बरंच पेशंट्सला काय असते, फंक्शनल डिपेंडन्सी, चालायला प्रॉब्लेम आहे. आणि 70 to 80 वर्षाचं त्यांचा डिफरंट प्रॉब्लेम असते, लाईक दे आर बेड रिडन पुरती टाइम. काय तर फ्रॅक्चर झाला, काय तर पॅरालिसिसचा अटॅक झाला, ते पुरती बेड रिडन असते. सो दे विल बी हॅव्हिंग डेफिनेटली सम फिजिकल बॅरियर्स टू गेट द मेडिकल हेल्प ऑल्सो. सो इथे आमच्या इंडियामध्ये हे प्रॉब्लेम फारच आहे. आणि आता रिसर्च पण केलेलं आहे, ICMR ने रिसर्च केलेलं आहे. सो बिकॉज ऑफ फिजिकल बॅरियर, बिकॉज द ते पेशंट आमच्या ज्येष्ठ वर्गाचे जे पेशंट्स आहे, सो तिनला हे तर हॉस्पिटल जायला पण तिनला किती किती प्रॉब्लेम असते. फक्त केवळ मेडिकल हेल्पसाठी नाही, ओनली दिस फॉर फिजिकल बॅरियरसाठी पण तिनाला फारच प्रॉब्लेम होते. ते पण हे हायलाइट झालेलं आहे रिसर्चमध्ये, केव्हा रिलेटिव्ज आर नॉट रेडी, केव्हा त्यांची फंक्शनल सम मेडिकल इश्यूज असते, ते विल बी व्हेरी डिफिकल्ट टू टॅकल टू टेक देअर ते टेक दॅम टू द हॉस्पिटल्स.
0: आणि बऱ्याचदा मला वाटते फायनान्शियल इश्यूज पण खूप असतील
1: हा लोकांना असते, बिकॉज आफ्टर रिटायरमेंट आम्हाला पण माहीत आहे, सो फायनान्शियल सोर्सेस ते पण फार रिस्ट्रिक्टेड असते.
0: हो ना. मग आता आपण म्हणतो की 40 नंतर अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो किंवा आपल्याला होत असतात, किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे आपल्याला आणि ते कॉमन आहेत असा एक समज आहे लोकांचा. पण तरीही एका एज नंतर आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा आपलं जे आरोग्य आहे ते नीट राहण्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा काही जे बदल आहेत ते नॅचरली होत असतात आपल्याला वयोमानानुसार, तर ते असे कोणते बदल आहेत जे आपण सांगू शकू की जे नॅचरली होतात?
1: सो डेफिनेटली आमच्या शरीरात फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणतात त्याला. ते फिजिओलॉजिकल चेंजेस आफ्टर 60 ते काही फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणतात त्याला. ते फिजिओलॉजिकल चेंजेस आफ्टर 60 ते काही सिस्टम मध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस काफी प्रॉमिनंट होते. हे चेंजेस स्टार्टिंग फ्रॉम स्किन, मसल्स, बोन मेरो डेन्सिटीज, लिव्हर, हार्ट, किडनी, ब्रेन, ते ऑलमोस्ट सगळं सिस्टम आमच्या अफेक्ट होते. सो आता तुम्ही स्किन घ्या, स्किन मध्ये काय होते, स्किन काफी थिन अँड फ्रजाईल होते, व्हेरी इझी टू कट ब्रीच ऑल्सो. सो आणि हे काय असते, 60 नंतर बेडसोर्स होण्याचा, आता पेशंट बेडरिडन हा असले तर त्यांना बेडसोर्स व्हायची काफी शक्यता असते. कम्पेअर केलं तर लेस देन 60 इयर्स. सेकंड, आता मोस्ट कॉमन प्रॉब्लेम हे वर्गमध्ये जे आहे रिलेटेड टू द मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. सो स्नायूची काय होते, स्नायू आधी सगळं एकदम ढिले होते, त्यांची शक्ती पण कमी असते. सो त्यांना आम्ही सायंटिफिक लँग्वेजमध्ये सार्कोपिनिया, ते फारच कमी आहे अँड अंडर रेटेड आहे. थर्ड असते हाड्यामध्ये, हाड्या गळून जायचं, कॅल्शियम फार कमी होते, ऑस्टिओपोरोसिस होते, आणि हे वर्गमध्ये फ्रॅक्चर व्हायची संभावना पर ले फार जास्ती. एकदम थोडक्यात स्लिप झाला बाथरूम जाताना, नाहीतर किचनमध्ये काय काम करताना फ्रॅक्चर व्हायची शंका जी असते, प्रोबेबिलिटी फार असते हे वर्गमध्ये. आणि त्याच्यानंतर इफ वी टॉक अबाउट द व्हायटल ऑर्गन्स लाईक ब्रेन, सो ब्रेनमध्ये काय चेंजेस होते, BP आधी जास्ती वाढण्याचं संभावने, आणि हॅमरेज होण्याचे संघा, रक्तस्त्राव होण्याचे संभावने. देन आता तुम्ही हार्ट प्रॉब्लेम घ्या तर हार्टमध्ये कार्डिक अटॅक संभावने, BP जास्त होण्याचे संभावने, ते फार शक्यता असते हे वर्गमध्ये. सो ऑलमोस्ट आमचे सगळं सिस्टम नॉर्मल एजिंग प्रोसेसमध्ये अफेक्टेड होता. सो त्यासाठी आम्हाला प्रिव्हेन्शन आणि काळजी घ्यायची काफी खात्री असते.
0: म्हणजे आपण म्हणतो ना की हा आता काय 50-60 वर्ष आपलं झालेलं आहे किंवा 60 पोहोचलोय आपण, आणि हे काय आपल्याला आता कॉमन आहे, हे आजार आपल्याला होणारच आहेत असं आपण गृहित धरतो त्याला, तर तसं न करता अशी कोणती आपण लक्षणं किंवा सिम्पटम्स आपण सांगू शकतो का, की जे सिम्पटम्स आपल्याला जर दिसले, म्हणजे जर आपल्याला कोणताच आजार नाही आहे आतापर्यंत, आणि एखाद्या वेळेस असे काही सिम्पटम्स जे एज वाढल्यामुळं किंवा वृद्धत्व या पिरियडमध्ये आपल्याला दिसून येतात?
1: सो ॲक्च्युली हे सिम्पटम्स आणि साइन्स काही पण फिक्स नसते. ते हे वर्कमध्ये सगळं जे टिपिकल प्रेझेंटेशन आम्ही मध्यम वर्कमध्ये मिडल एजमध्ये आम्ही जे बघत आहे, लाईक निमोनियाचा पेशंट असले तर, 40 पेशंट असले तर त्याला जवरा ताप येणार, त्याला खोकला येणार, आणि त्याला बरंच कपी येणार, आपण हेच प्रेझेंटेशन सेमच निमोनिया पेशंट आता 60 आम्ही बघा काय होते त्याला ताप पण येणार नाही आणि कवा कवा खोकला पण येणार ओनली दट हिस्ट्री कम्स ओनली ते पेशंट आमच्याकडे काय येतात की माझे रुटीन ऍक्टिव्हिटी आता कमी झालेले आहे माझं खाणं खायचं भूक आदी सगळं कमी झालेलं आहे आम्ही सुस्त झालेलो आहे सो दॅट इज अ व्हेरी चॅलेंजिंग फॉर अ मेडिकल पर्सन टू ट्रीट दॅट डिसीज सो हे वर्गाचं त्यासाठी हे स्पेशल अटेन्शन असतं स्पेशल अटेन्शन द्यायला पाहिजे म्हणजे टिपिकल प्रेझेंटेशन्स आम्ही जो युवा वर्गमध्ये आम्ही बघत आहे सगळं इन्फेक्शनसाठी काही पण रोगसाठी ते वटूच ते आमच्या वर्गात ए टिपिकल प्रेझेंटेशन मध्ये येतात इवन आता तुम्ही हार्ट अटॅक बघा हार्ट अटॅकचा पेशंट आम्ही काय म्हणतो की त्याला छातीमध्ये पेन येईल काय तर घाबरी येईल पण आता तुम्ही 60 वरतीचा तुम्ही आता हार्ट अटॅकचा पेशंट असले तर त्याला काही पण नाही फक्त ऍसिडिटी काय तर छातीमध्ये मळमळ वाटते तेवढेच अँड दे विल बी व्हेरी इनसेन्सिटिव्ह टू द पेन द टिपिकल जे चेस्ट पेन असते हे वर्गमध्ये मोस्ट ऑफ द टाइम ऍबसेंट असते घाबरी व्हायचं बी ऍबसेंट असते सो इवन सो त्यासाठी आम्ही काय म्हणतो इवन काही तर स्मॉल सिम्पटम आधी साइन लाईक काय जे आमचे जे ज्येष्ठ वर्ग आहे नियमित वॉकिंग जातो आज वॉकिंग सोडलेलं आहे नियमित वाचतो ते आज काय तर चेंज झालेलं रुटीन नियमित काय तर बुक पडायचं काय सवय आहे आज 2-3 दिवस झाले काय तर काही पण केलेले नाही असंच बसलेलं आहे सो वी शुड टेक दॅट साइन सिरियसली ते असं सोडायचं नाही म्हणजे हे सगळं अटिपिकल प्रेझेंटेशन असते आमच्या सगळ्या मेडिकल डिझीज साठी सो आम्हाला डिटेक्शन करायला पाहिजे आणि मेडिकल हेल्प घ्यायला पाहिजे
0: अच्छा
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್

0: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपला सुरू आहे, ज्यामध्ये आपण जिरॅट्रिक्स बद्दल ऐकतोय, म्हणजेच वृद्धत्व चिकित्सा याबद्दल ऐकत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अंजली मेटकोटमठ. मॅडम, बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकल्या आता आणि या ज्येष्ठ लोकांची मग नेमकी काळजी आपण कशी घेतली पाहिजे किंवा त्यांनी निरोगी राहण्यासाठी कोणत्या विशेष गोष्टींकडे लक्ष द्यावं?
1: एकदम बरंच करेक्ट क्वेश्चन तुम्ही आम्हाला विचारलेलं आहे. सो काय म्हणतात, आम्ही आयुष्याची काळजी आम्हाला घ्यायला पाहिजे आणि वयाचा सन्मान द्यायला पाहिजे. सो हे साठी आम्हाला मेनली हे एजमध्ये डाईट आणि एक्सरसाइज दोन महत्वाचं असते. आमचं जे न्यूट्रिशन असते, आमचे जे खानपान असते ते बॅलन्स्ड हो. सो त्याच्यामध्ये व्हायटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स जे बरंच फ्रुट्समध्ये आणि व्हेजिटेबल्समध्ये असते ते भरपूर घ्यायचं. जंकी फूड, तूप, घी, तळलेले पदार्थ ते सगळं अवॉइड करायचं आणि बॅलन्स्ड सॉल्ट आदी सगळे ते घ्यायचं. सो हे न्यूट्रिशन आणि सेकंड ऍक्टिव्हिटी ऑर एक्सरसाइज. घरात बसायचं नाही. सो बरंच जणाला काय वाटते, आता वय झालेलं आहे, बाहेर जायचं काय नाही, घरात बसायचं, नाहीतर मी बाहेर गेले तर मी पडू शकते. बरं जणांना हे पण आतले भीती असते, काय तर डिप्रेशन असते. सो हे नक्कीच करायचं नाही. एक्सरसाइज अँड ऍक्टिव्हिटी ते कंटिन्यू ठेवायचं. आणि थर्ड, हे वर्गामध्ये महत्वपूर्णाचा जे विषय आहे, जे टॉपिक आहे, सोशलायझेशन. दे शुड नॉट बी आयसोलेटेड. सो काय असते, काय तर फॅमिली इश्यूज असते असेल, काय तर दुसरं डिप्रेशन, काय तर बातम्याने ते सोशलायझेशन कमी करते. आणि हे सोशलायझेशन कमी झाल्यावर बरंच आमचं फिजिकल हेल्थ पण प्रभाव येते नक्कीच.
0: मग याच्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केला की पडणं टाळलं पाहिजे आपण किंवा संसर्ग होऊ नयेत म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. तर याच्याच सोबत मग मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असेल किंवा आणखीन एकंदरीत आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण कोणते असे महत्वाचे उपाय त्यांना सांगू?
1: सो मेंटल हेल्थ हे फारच इम्पॉर्टंट प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. बरंच जण ते असेप्टन्स होत नाही. अवेअरनेस आहे मेंटल हेल्थची, पण असेप्टन्स नव्हते. काय होते ते, हे वर्गामध्ये तिला काय तर इश्यूज असेल, मे बी काय तर कारण असेल, ते आम्हाला येऊन सांगणार नाही. आमचे त्यांचे परिवारमध्ये ते डिस्कस करणार नाही, असं असं मला ते आतलं असं भीती वाटते, लोकांना बोलायची नको वाटते. दे विल नॉट शेअर विथ अदर फॅमिली मेंबर्स. सो हे मेंटल हेल्थ तिची खात्री घ्यायची लेच आम्हाला गरज आहे हे वर्गमध्ये. सो त्यांना सोशलायझेशन करायला पाहिजे. बाहेर जाऊन जे त्यांचे संघ आहे, काय किटी पार्टी आहे, काय तर लॉटरस क्लब आहे, ते तिला जॉईन व्हायला पाहिजे. पार्कमध्ये जाऊन थोडक्यात जणांना भेटायचं, काही ऍक्टिव्हिटी करायचं, सिम्पल रेसिंग और काय तर तुम्ही खेळ पण ठेवला त्यांच्यासाठी इनडोअर, काय तर माइल्ड ऍक्टिव्हिटीचा आउटडोअर गेम पण तुम्ही ठेवला, ते बरंच हेल्प करतात त्यांचे मेंटल हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी. सो सोशलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट टू कम आउट ऑफ द मेंटल हेल्थ.
0: मग जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की वयोमानानुसार काही आजारही आपल्याला येतातच, जसं फॉर एक्झाम्पल आता बीपी असेल, शुगर असेल आणि थायरॉइड, अशा समस्या आपल्याला होत राहतात. मग यावरती आपण कसं नियंत्रण केलं पाहिजे किंवा याच्याबद्दल आपण काय उपाय सांगू?
1: सो 60 नंतर हे

0: सगळं जे तुम्ही रोग सांगितले शुगर बीपी ऑस्टिओपोरोसिस ते मेमरीचा लॉस पण त्याला डिमेन्शिया पण असते डिमेन्शिया पण म्हणते हे सगळे होण्याची शक्यता जास्ती असते इन्सिडन्स पण जास्ती असते आणि प्रिव्हलन्स पण जास्ती असते त्यासाठी आम्हाला अँटिसिपेशन करायला पाहिजे म्हणजे प्रिव्हेन्शन इज द पॉवर सो हे साठी 50 ते 50 नंतर आमचं डाईट आणि एक्सरसाइज ते सगळं रेग्युलर आणि बॅलन्स ठेवायला पाहिजे आणि थर्ड थिंग काय आहे अर्ली डिटेक्शन सो आम्हाला इन्व्हेस्टिगेशन आधी सगळं से आता केली मध्ये हेल्थ पॅकेजेस आहे रेग्युलर हेल्थ पॅकेजेस से जे आम्ही 40 नंतर चेक करतात इफ वी डू द अर्ली डिटेक्शन ऑफ द डायबिटीज ब्लड प्रेशरचं आम्ही अर्ली डिटेक्शन केलं तर फार शक्यता आम्ही डिमेन्शिया फॉरगेटफुलनेस ते जे मेमोरी लॉस असते ते कमी होण्याचं फारच संख्या असते हे साठी स्टडी पण रिसर्च पण केलेलं आहे इफ वी फ्रॉम प्रिव्हेंट ऑल दिस थिंग्स फ्रॉम एज ऑफ 50 इयर्स सो आमचे जे 60 नंतर जे लाईफ असते ते हेल्दी असते सो डिटेक्शन इज अ मेन प्रायमरी स्टेप सो रेग्युलर हेल्थ चेकअप करायचं आणि लसीकरणचा तुम्ही हे फायदा ठेवा 50 आम्ही हे ते केलीमध्ये निमोनियासाठी लसीकरण आम्ही ठेवलेलं आहे आणि इन्फ्लुएन्झासाठी पण आम्ही रेग्युलर लसीकरण ठेवलेलं होते इफ वी डिक्रीज दिस इन्सिडन्स ऑफ इन्फेक्शन रेट ऑल्सो सो लेप्रमाणे आम्ही जे 60 नंतर होण्याची जे शक्यता असते निमोनिया होण्याची शक्यता असते इन्फ्लुएन्झा होण्याची शक्यता असते नाहीतर बरंच रेस्पिरेटरी इन्फेक्शन ते फार कॉमन आहे एज वर्कमध्ये बिकॉज ऑफ डिक्रीज्ड इम्युनिटी रोग प्रतिरोधक क्षमता 60 नंतर फार कमी असते सो त्यासाठी आम्हाला विकसित करायला हे लसीकरण वॅक्सिनेशनची फार गरज आहे
1: मग आपल्या केएलईस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आता जे नव्यानं सुरू झालेलं हे जे डिपार्टमेंट आहे वरिष्ठ नागरिकांसाठी तर या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या प्रकारे आपण त्या लोकांची काळजी कशी घेतो किंवा काय अशा ऍक्टिव्हिटीज चालतात
0: या सो हे आमचं डिपार्टमेंट जिरॅट्रिक मेडिसिन 2017 आम्ही हे केली हॉस्पिटलमध्ये चालू केलेलं आहे आणि आता रिसेंटली जुलैमध्ये हे सगळं आम्ही रिनिव्हेशन केलेलं आहे सो हे आमच्या डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट आम्ही मेडिकल असेसमेंट करतात आणि मेडिकल बरोबर आम्ही फंक्शनल त्यांचे वॉकिंग करायची काय कॅपॅसिटी आहे किती त्यांचे फंक्शनल डिपेंडन्सी किती आहे त्याच्या असेसमेंट अँड सायकोलॉजिकल असेसमेंट किती डिमेन्शिया आहे तर कोणची प्रकारची डिमेन्शिया आहे म्हणजे डिमेन्शिया पण वेगळे वेगळे प्रकारची असते एक तर एज रिलेटेड विच इज एक्सपेक्टेड त्याला आम्ही न्यूरो डिजनरेटिव्ह असतात पण बरंच जणांना आम्ही इथं बघितलेलं आहे दिस डिमेन्शिया कॅन बी प्रिव्हेंटेबल अँड इट कॅन बी रिव्हर्सेबल ते आता आम्ही हे ओपीडी चालू केल्यावर आम्ही पण सरप्राईज झाले जे रिझल्ट आले मोस्ट ऑफ द टाइम इट इज रिव्हर्सेबल सो फक्त तुम्ही B12 डेफिशियन्सी झाला आहे थायरॉइडचा प्रॉब्लेम ते टाइमली डिटेक्ट झालं तर B12 डेफिशियन्सी टाइमली डिटेक्ट झालं तर आम्ही हे सगळं डिमेन्शिया पण रिव्हर्स करू शकते सो हे आम्ही डिमेन्शियाचं असेसमेंट पण फुली करत आहे ते अँड फॉल प्रिव्हेन्शन आम्ही इथं गाईडलाईन्स देते घरामध्ये काय काय आम्ही येतात भरायचं पाहिजे काय काय आम्हाला सांभाळलं पाहिजे बाथरूममध्ये कसं फर्श क्लीन करायचं विदाउट एनी वॉटर ऑर वेट व्हायला नको ते सगळं आम्ही इन्स्ट्रक्शन्स देते सो इथं आम्ही मेडिकल फंक्शनल सायकोलॉजिकल सगळं असेसमेंट करून त्यांना लसीकरणचा ते पण आम्ही हे देते आणि टाइम टू टाइम हेल्थ चेकअप त्यासाठी पण आम्ही अवेअरनेस देत आहे ते आणि साईड बाय साईड वी आर गेटिंग वन रिक्रिएशनल आर्ट दिस वन युनिट ऑल्सो वी आर अडवायझिंग अबाउट द योगा अँड अदर ऑक्युपेशनल थेरपीज सो ते त्यांना एक्सरसाइज मोबिलिटी संबंध त्यांना भरपूर बेनिफिट करत आहे
1: म्हणजे एकंदरीत आपल्याला झालेले आजार आणि आजार होऊ नयेत या दोन्ही गोष्टींची काळजी किंवा दोन्ही गोष्टींवरती मार्गदर्शन आपल्या डिपार्टमेंटला दिलं जातं
0: हो सो आम्ही दोन्हीच करतात हे तर एक तर कसं प्रिव्हेंट करायचं हे कसं डिमेन्शिया इज प्रिव्हेंटेबल सो त्यासाठी आम्ही पुरती डिटेल असेसमेंट करत आहे फॉर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर सो जे आमचे हातात आहे मॉडिफायल रिस्क फॅक्टर्स लाईक द व्हायटामिन डेफिशियन्स आहे काय तर न्यूट्रिशन डेफिशियन्सीज आहे ते आम्ही सगळं टाळू शकतो पण आता आजार इनिशियल स्टेज पण आहे आता झालेलं आहे आता काय करायचं शुगर आता आलेलं आहे बीपी आता आलेलं आहे आता पुढं करायचं ते मेन हित काय आम्हाला वी विल रिटार्ड द प्रोग्रेशन ऑफ डिझीज ऑल्सो ते काय होते बरंच आम्ही ते टाइम टू टाइम खात्री घेतले नाही तर ते फास्ट रॅपिडली आमच्या सगळं शरीराला इफेक्ट करणार आणि कॉम्प्लिकेशन्स होण्याची संभावना जास्ती असते. सो आम्ही इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा ही डिटेक्ट होते डिझीज ते डिझीजमध्येच आम्ही पूर्ती कंट्रोल केला तर फारच पेशंटचं ते डिपेंडन्सी असते कॉम्प्लिकेशनचे जे रेट असते फारच कमी करू शकते. आता उदाहरण म्हणजे आता शुगरचा पेशंट आमच्याकडे येते. सो शुगरचा पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्ही सगळं टार्गेट ऑर्गन असेसमेंट करतात. म्हणजे शुगरचा पेशंट आल्यावर त्यांच्या किडनीचा चेकअप हार्टचा चेकअप आणि ब्रेनचा चेकअप न्यूरोपॅथी काय तर नर्व रिलेटेड काय तर इश्यूज आहे ते सगळं हे पूर्ती असेसमेंट करून त्या प्रकारे आम्ही ट्रीटमेंट आधी देत आहे. सो फर्दर कॉम्प्लिकेशन म्हणजे फर्दर स्ट्रोक व्हायची संभावना पॅरालिसिस व्हायची संभावना आणि डायबेटिक फूट अल्सर होण्याची संभावना हार्ट अटॅक होण्याची संभावना फारच कमी होते. सो अर्ली टाइम प्रिव्हेंशन अँड अर्ली टाइम डिटेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट हिअर फॉर द जिरॅट्रिक पेशंट्स असं असते.
1: कार्यक्रमाच्या शेवटी मॅडम आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की या डिपार्टमेंटला कुणाला जर कन्सल्ट करायचं असेल तर त्यांनी कुठं यावं आणि काय करावं.
0: सो आम्ही हे सेवा आता आमचे केलिस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये चालू केलेलं आहे. हे ओपडी नंबर 25 आहे कृष्णा प्लस 1 फ्लोर आणि आमचे ओपडी सोमवार ते शनिवार 9 ते 5 पर्यंत ओपन आहे. आणि मी सगळं श्रोतांना अनुरोध करत आहे की तुम्ही आम्हाला सेवा करायचं अवसर प्रदान करा. नक्कीच तुम्हाला हे सगळं त्याचा बेनिफिट होणार. आमचे जे ओपडी आहे डेडिकेटेड टू मोर देन 60 इयर्स. सो 60 वरती जे आहे हे सगळ्यांना हे ओपडी ओपन आहे.
1: खूपच चांगली सेवा खरं तर केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून दिली जाते. कारण स्पेशली त्यांच्यासाठी एक डिपार्टमेंट सुरू करणं किंवा त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून देणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे आणि ती त्यांना आपण देतोय तर अवश्य याचा लाभ घ्यावा. कारण एकदा पेशंट आलो हॉस्पिटलला की मग इकडं जा तिकडं जा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणं मग तेवढी कंडिशनही कदाचित नसेल असेल तर हे सगळं एका छताखाली आणि एका डिपार्टमेंटमध्ये तुम्ही सगळी सेवा पुरवत आहात.
0: होय. सो हे काय आहे हे जिरॅट्रिक ब्रांच आमची हॉलिस्टिक अप्रोच. हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे एव्हरीथिंग इज अवेलेबल अंडर वन रूफ. सो आमचे हे मेडिकल असेसमेंट म्हणा आणि आमचं रेफर करायचं असले तर कार्डिओलॉजी आय ऑप्थॅल्मीला ऑर्थोपेडिक्सा हे आम्ही एकच छताखाली आम्ही हे सगळं करत. सो पेशंटला आम्हाला पण माहित आहे 60 वरती किती प्रॉब्लेम असते इथं जायला तिकडं जायला. सो हे सगळं लक्षात ठेवून हे आम्ही हे सगळं जिरॅट्रिक ओपीडीचं हे चालू केलेलं आहे.
1: थँक्यू सो मच मॅडम एवढ्या महत्वाच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण डॉक्टर अंजली मेटगुटमट यांना ऐकत होतो ज्या एचओडीएन प्रोफेसर आहेत जेनेरेटिक मेडिसिन केली जेएनएमसी कॉलेजमध्ये. तसेच केलीज डॉक्टर प्रभाकर गोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट जिरॅट्रिशियन आहेत त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समजी बाकी चुकती करीन।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30%, ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ September 9-12 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448424 2096 8 ಹಾಗೂ 9035275501.
2: Attention all aspiring health leaders, here's an exciting opportunity from the School of Public Health under KLE Academy of Higher Education and Research, Belagavi. School of Public Health invites you to join the future public health leaders through its integrated BPH plus MPH program, a 5-year program open to students from all backgrounds. If you've completed pre-university college in science, commerce or arts, you're eligible to apply. And if you've completed a diploma, you can enter directly into the second year through lateral entry. Already a graduate? You're invited to join our 2-year MPH program. You'll study at a NAC A+ accredited university with world-class campus and infrastructure. You'll benefit from strong field-based learning and community engagement with

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक, तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

0: separate hostel facilities for boys and girls. First batch has already commenced from 3rd August 2026. Don't delay. Take the next step towards your dream of becoming a doctor. For more information, contact 9912340868 or 9380056483.
1: परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती. आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत द टेम्पल ट्रेजर्स. अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना. मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट. 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 and 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.
2: ನಮಸ್ಕಾರ. ಭಾವನಾ ಲೋಕದಲ್ಲೊಂದು ಪಯಣ. ಇದು ಭಾವಸಂಗಮ, ಭಾವಗೀತೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಿದು ಭಾವಸಂಗಮ. ನೀವು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ, ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮೊದಲ ಗೀತೆಯನ್ನ ಕೇಳಿ ವಿಶ್ವಾಸ್ ಕೆ ವಸಿಷ್ಠ ಅವರ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: इंडियन कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय

तब्बल 30% सूट 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महंतेश नगर बेळगावी येते. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501. परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: से करेंगे सबका स्वागत।
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-24-86-286.
3: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASA कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर जेनेमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831-244-444, एक्सटेन्शन 4327.
4: ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ದೇವಾಲಯದ ಆಭರಣಗಳ ಭವ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ. ಹಿಂದೆಂದೂ ಕಾಣದ ಅಪರೂಪದ ಆಂಟಿಕ್ ಟೆಂಪಲ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರಿ ಕಲೆಕ್ಷನ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. ವಿಶೇಷ ಕೊಡುಗೆ, ಆಭರಣಗಳ ತಯಾರಿಕಾ ವೆಚ್ಚದ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜಸ್ ಮೇಲೆ ಬರೋಬ್ಬರಿ 30%ವರೆಗೆ ಭರ್ಜರಿ ರಿಯಾಯಿತಿ. ದಿನಾಂಕ September 9-12 September 2026 ಮಾತ್ರ. ಸ್ಥಳ ಆಶೀರ್ವಾದ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್, ಮಹಂತೇಶ್ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448424 209 6 8 9 0 3 5 2 7 5 0 1.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: मेरी तेरी।
1: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते। जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही। या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331। परंपरेचा सुगंध, कलेचा दैवी स्पर्श आणि दागिन्यांमध्ये मंदिराच्या वैभवाची अनुभूती आशीर्वाद ज्वेलर्स घेऊन आले आहेत। द टेम्पल ट्रेजर्स अँटिक टेम्पल ज्वेलरीचं दुर्मिळ आणि खास प्रदर्शन, अनोखी डिझाईन्स, अप्रतिम कारागिरी आणि पिढ्यानपिढ्या जपावा असा दागिन्यांचा खजिना। मेकिंग चार्जेस वरती मिळवा तब्बल 30% सूट। 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान आशीर्वाद ज्वेलर्स महांतेश नगर बेळगावी येते। अधिक माहितीसाठी संपर्क करा 9448420968 आणि 9035275501। परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी आशीर्वाद ज्वेलर्स। पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत। रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे। यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका। आजच आपले नाव नोंदवा। नोंदणीसाठी संपर्क 9513519666। गिकोना, सक्सेस स्ट्रॅटेजी।

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।